हमारे विचार वेद तू हरे अगानवा ब्राह्मण विचार वेद तू हरे अगानवा ब्रह्मा विष्णु कर नित्य तू हरो पूजनवा ब्रह्मा विष्णु कर नित्य तू हरो पूजनवा देवगढ़